0: अच्छा
1: ओ सची मुची पूदना तेरी खुराक मी सची मुची
0: हां
1: मी सची मुची
0: हैगा फिर
1: सची मुची
0: आहो
1: मी सची मुची पूदना तेरी खुराक नी तू जम के चार जुआ अजीबी